तिस पोखान हा नानक सहज समायो रे मना सावरी महला पंजवा हर हर हर गुणी हा जपिय सहज तुनी हा साधु रसन पनी हा।

मिलै प्यारी तिसकै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना टुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावै सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

हरहाउ खोजत खोजत खोज बिचारियो हर संत जना पह आहा तिने प्राप्त एहो निधाना जिनकै कर्म लिखा हा ते बड़ भागी ते

सेवा सच्ची सच रती तन मन सच्चा होए बिन साचे होर सलाहना जात है जन्म सब खोए सच खेती सच बीजना साचा वापारा अन दिन लाहा सच नाम धन भगत भरे भंडारा।

है आधार आ रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाजरा हजूर दर पेश तू मनी दरियाओ तू देहांद तू बिसियार तू तनी देहे लेहे एक तू दिगर को।

जाको नदर सरम दे मनमुख पूली बोती राही हाथी माया फंदे ठाकुर पानी सा गुणवंती तिन्ही।